मस्तं भगनंत शैलं मस्तं भगनंत शैलं कर्दमंत्रंत पपीलक साग्रं लघंत पिंगं साग्रं लघंत पिंगं तं प्रकाश अंधकः साध संगेण शिवरंत गोविंद साध संगेण शिवरंत।

सैप सरोही सैथी यही हमारे तीर तू ही सैथी तू ही तबर तलवार तीर तू ही सैथी तू ही तबर तलवार नाम तुम्हारो जो जपे।